0: आकाशवाणी पुणे योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशात अनेक क्रांतिकारी बदल झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन। आगामी पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 सादर करणार। राज्यातील सर्व ग्रामीण पाणी पुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा। नीट फेअर परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अतिरिक्त 15 मिनिटांचा वेळ मिळणार आणि नेमबाज आणि प्रशिक्षक जसपाल राणा यांचं निधन। आता सविस्तर बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या 12 वर्षांच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीत अनेक महत्वपूर्ण योजना राबवून देशाचा चेहरा मोहरा बदलला। एवढंच नाही तर या काळात जागतिक पातळीवर भारताची पत वाढवण्याचं कामही पंतप्रधानांनी केलं असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। पंतप्रधान मोदी यांनी सलग 4399 पेक्षा अधिक दिवस देशाचं नेतृत्व करत सर्वाधिक काळ कार्यरत राहिलेले निर्वाचित पंतप्रधान म्हणून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे। या पार्श्वभूमीवर मुंबईत काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस बोलत होते। यावेळी त्यांनी गेल्या 12 वर्षात केंद्र सरकारनं केलेल्या विविध क्रांतिकारक बदलांचा लेखाजोखा मांडला। महिला सक्षमीकरणासाठीच्या विविध योजना, पायाभूत सुविधा क्षेत्रात झालेले गुणात्मक आणि संख्यात्मक बदल यासह केंद्र सरकारनं घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयांची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। केंद्र सरकारच्या मदतीनं महाराष्ट्रामध्ये झालेल्या विविध प्रकल्पांबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: केंद्र सरकारच्या मदतीने महाराष्ट्रामध्ये गेल्या 10 वर्षात 100 पेक्षा अधिक प्रकल्प आपण पूर्ण केलेले आहेत। आज छत्रपती शिवरायांचे 11 किल्ले युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज यादीत गेले आहेत। मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात आलेला आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक लंडनमध्ये असेल किंवा युनेस्कोत त्यांच्या पुतळ्याचं अनावरण असेल, इंदू मिल इथलं स्मारक असेल, नवी मुंबईचं आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल, मेट्रो 3 सहित वेगवेगळ्या शहरांमधल्या मेट्रो असतील, अटल सेतू, कोस्टल रोड, मुंबई पुणे कनेक्टिंग लिंक आणि सगळ्यात महत्वाचं पुढचे 30 वर्ष महाराष्ट्र देशात नंबर 1 राहील अशा पद्धतीचं वाढवण बंदर की जे जगातलं पहिल्या 10 बंदरातलं बंदर असणार आहे, 10 लाख लोकांना रोजगार देणार आहे आणि महाराष्ट्राची आणि भारताची अर्थव्यवस्था बदलवून टाकणार आहे।
0: राज्यातल्या महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता देण्यासाठी महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 आगामी पावसाळी अधिवेशनात सादर करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। मुंबईत काल एका बैठकीत या विधेयकाच्या मसुद्यावर सविस्तर चर्चा झाली। कृषी क्षेत्रातल्या महिलांना शेतकरी म्हणून वैधानिक मान्यता देणं, त्यांच्यासाठी स्वतंत्र संस्थात्मक यंत्रणा उभारणं तसंच कर्ज, अनुदान, तंत्रज्ञान, बाजारपेठ आणि सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले। या विधेयकात पारंपरिक शेतीबरोबरच शेतीपूरक क्षेत्रात कार्यरत महिलांचा समावेश करण्यात येणार आहे। तसंच भूमिहीन, भाडेकरू आणि स्थलांतरित कृषी कामगार महिलांनाही लाभ मिळणार आहे। हे विधेयक राज्यातल्या लाखो महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र ओळख, हक्क आणि संधी उपलब्ध करून देणारं महत्वपूर्ण पाऊल ठरणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं। राज्यातील सर्व ग्रामीण पाणी पुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। ग्रामीण पेयजल धोरणासंदर्भात काल मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते। पाणी पुरवठा योजनेचा स्रोत, योजनेवर अवलंबून असलेल्या नागरिकांची संख्या, मोटार पंपाची क्षमता, योजनेसाठी लागणारी वीज या सर्व बाबींचा विचार करून महाराष्ट्र ऊर्जा विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून संपूर्ण योजनांसाठी सौर ऊर्जेचं धोरण तयार करावं असं मुख्यमंत्री म्हणाले। राज्यामध्ये कुठेही वीज देयकांच्या थकबाकीमुळे पाणी पुरवठा योजना बंद पडू नये याची काळजी घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या। दरम्यान अल निनोचा मोठा परिणाम आपल्या राज्यावर होण्याचा अंदाज असून यासाठी कृती दलाची स्थापना केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। प्रत्येक जिल्ह्याला उद्दिष्ट देऊन जलसंधारणाची कामं पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत। राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या मार्गदर्शनानुसार शेतकऱ्यांनी पेरणी केली तर दुबार पेरणीची वेळ येणार नाही असंही फडणवीस म्हणाले। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आगामी आषाढी पालखी सोहळ्याच्या नियोजनाबाबत काल पुण्यात बैठक घेतली। संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज याबरोबरच राज्यातील इतर संतांचा पालखी सोहळा पुणे विभागात मुक्कामी असतो। या काळात वारकऱ्यांना सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावं असे निर्देश सुनेत्रा पवार यांनी दिले। वारकऱ्यांसाठी स्वच्छ शौचालयं, पिण्याचं शुद्ध पाणी, आरोग्य सुविधा, मदत केंद्र आणि दिशादर्शक फलक यांची पुरेशी व्यवस्था करावी, निर्मल वारी अभियान प्रभावीपणे राबवावं, कचरा व्यवस्थापन आणि अन्नपदार्थांमधील भेसळ रोखण्यावर भर द्यावा असे निर्देश पवार यांनी दिले. पुणे विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवण्यात आला आहे. ही परीक्षा पारदर्शक पद्धतीनं सुरक्षित वातावरणात व्हावी, गैरप्रकार होऊ नयेत याकरता राष्ट्रीय चाचणी संस्थेनं माजी परीक्षार्थींकडून सूचना घेऊन विविध उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार आता परीक्षेचा कालावधी 195 मिनिटांचा केला आहे. हा पेपर आता दुपारी 2 ते 5:15 या वेळेत होईल. विद्यार्थ्यांची हजेरी पत्रकावर सही करणं, ओळखपत्र आणि इतर दस्तऐवजांची छाननी करणं या कामांसाठीचा वेळ त्यात अंतर्भूत राहील. त्याचप्रमाणे कच्च्या कामासाठी प्रश्नपत्रिकेत वाढीव जागा दिली आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र आणि माहिती पत्रकावरच्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात असं आवाहन एनटीएनं केलं आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन अर्थात एसटी महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी येत्या 1 ऑगस्टपासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड हे स्मार्ट कार्ड बंधनकारक केलं जाणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. आज अखेर नोंदणी केलेल्या 51 लाख नागरिकांपैकी 25 लाख स्मार्ट कार्ड कार्यान्वित केले आहेत. कांद्याची खरेदी क्विंटलमागे 1,650 रुपये दरानं करायचा निर्णय काल केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या बैठकीत घेण्यात आला. कांदा खरेदीचं प्रमाण वाढवण्याबाबत तसंच शेतकऱ्यांना अधिक लाभ देण्याच्या उद्देशानं केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. बाजारपेठेच्या परिस्थितीनुसार अधिक कांदा खरेदी व्हावी याप्रकारे कांद्याचं मूल्य ठरवण्याच्या पद्धतीत सुधारणा केल्याचंही जोशी यांनी म्हटलं आहे. पुण्यातील केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्र उद्या 110वा स्थापना दिवस साजरा करत आहे. या निमित्तानं उद्या सकाळी 10 ते 4 यावेळेत नागरिकांना या केंद्राला भेट देऊन इथल्या कामकाजाची माहिती जाणून घेता येणार आहे. खडकवासला इथल्या जल आणि विद्युत संशोधन केंद्राच्या आवारात देशातील लहान मोठ्या धरणांचे अभ्यास नमुने, जलविद्युत प्रकल्पांचे आराखडे नागरिकांना पाहता येणार आहेत. पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात येणार असल्याचं केंद्राचे प्रभारी संचालक अनिल पुरोहित यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याला जागतिक आध्यात्मिक तसंच सांस्कृतिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीनं शिर्डी इथं काल पर्यटन विषयक तयारीचा आढावा घेण्यात आला. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाचे सचिव भुवनेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली ही उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत कुंभमेळ्याच्या अनुषंगानं पर्यटन पायाभूत सुविधा, भाविकांसाठी सुविधा, सांस्कृतिक उपक्रम, ब्रँडिंग आणि देशपरदेशात प्रसिद्धी या संदर्भातील नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली. नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंग यांनी तयारीच्या सद्यस्थितीचं सादरीकरण केलं. राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळानं इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. ऑनलाईन पद्धतीनं झालेल्या या स्पर्धेमध्ये चंद्रपूरच्या मूल तालुक्यातल्या फिस्कुटी इथल्या विश्वभारती विद्यालयाच्या ममता कोसारे आणि सौरव लेंगुरे या विद्यार्थ्यांनी संयुक्तपणे प्रथम क्रमांक पटकावला आहे. याच विद्यालयातील वैभव पोहनकर या विद्यार्थ्यानं दुसरा क्रमांक मिळवला आहे. जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या हस्ते काल यशस्वी विद्यार्थ्यांना गौरवण्यात आलं. नेमबाज आणि प्रशिक्षक आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं गुरुवारी दिल्लीत निधन झालं.

0: ते 49 वर्षांचे होते. जर्मनी झालेल्या आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेनंतर प्रकृती बिघडल्यानं त्यांना उपचारासाठी दिल्लीतल्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 2024 ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची आघाडीची नेमबाज मनू भाकर हिला त्यांनी मार्गदर्शन केलं. राणा यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडवीय यांनी शोक व्यक्त केला आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं येत्या 2 दिवसात नैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगण, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगड राज्यांमध्ये पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती असल्याचं म्हटलं आहे. राज्यात उद्यापर्यंत विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मराठवाडा, विदर्भात आज उष्णतेच्या लाटेचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशात अनेक क्रांतिकारी बदल झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. आगामी पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 सादर करणार. राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. नीट फेअर परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अतिरिक्त 15 मिनिटांचा वेळ मिळणार. आणि नेमबाज आणि प्रशिक्षक जसपाल राणा यांचं निधन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: बादलों के बीच में छुप गया है और कारण ये भी हो सकता है कि जो रात को झमाझम बारिश हुई है और कुछ दिनों से मौसम ऐसा ही है तो उसे हम एंजॉय कर रहे हैं. दिन में बेशक बहुत गर्मी होती है. वैसे आज के बारे में भी मौसम विभाग कुछ यही कह रहा है कि आज भी आंशिक बादल छाए रहेंगे और टेम्परेचर जो है मैक्सिमम 36 डिग्री सेल्सियस और मिनिमम 22 डिग्री सेल्सियस तक रहेगा. तो ये है गोल सुप्रभात. मैं हूँ सुनीता. फिलहाल मदहोशी वाला जो ये मौसम है उसे एंजॉय करते रहें.

नमस्कार श्रोत्या, सुप्रभात. शंभरोशा एक मेगाहर्ट्सवर आपण ऐकता आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा, आणि हे प्रसारण आपण न्यूज ऑन एअर ॲपवर सुद्धा ऐकत आहात. सर्व श्रोत्यांचं मी आपली रेडिओ सखी पूर्वा मनापासून स्वागत करते. श्रोत्या, आता खरंच अगदी आपलाही पेशन्स जो आहे तो संपायला आलेला आहे. आपण सगळेजण पावसाची आतुरतेनं वाट पाहतो आहोत, आणि बालपणापासून आपण त्या पावसाबद्दल

0: जे प्रश्न ज्याला विचारतो त्या गाण्यानं सुरुवात करूया. आणि आज निदान गाण्यांचा तरी पाऊस अनुभवूया, म्हणजेच काय तर आज पाऊस गाणी आपल्याकरता घेऊन आलेली आहे मनस्पर्शीमध्ये.
1: बोला ना अर्श कोण सांग, अरे कोण पैसा देईल का बो, अरे पाऊस पडेल का.

मंडळी पावसाची वाट आपण खरंच बघतोय आणि आपण सगळेच जण या पावसाला विचारतोय का रे बाबा माझ्यावर एवढा रुसलायस. आपणच त्याला थोडे बहुत कारणीभूत पण आहोत श्रोते हो, पण तरी सुद्धा आपल्यालाही कुठेतरी मनात वाटतंय की आता बास ही लाही लाही आणि येऊ देत तो पाऊस. सगळेजण अबालवृद्ध मुलं असतील, शेतकरी असतील, चाकरमनी मंडळी असतील आणि अगदी वेळ कसा घालवावा याचा विचार करत बसलेली काही निवृत्त मंडळीसुद्धा असतील. सगळेजण पावसाची मात्र वाट बघतायत आणि प्रश्न विचारतायत का रे बाबा रुसलायस एवढा आमच्यावर, नको ना रुसूस.

मंडळी, हा पाऊस जो आहे तो वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळा भासतो, नाही का? लहानपणी आपण आईकडे हट्ट करतो पावसात जाण्याकरता, त्या पावसाचं असणारं जे अप्रूप आहे ते अप्रूप आजही आपल्याला प्रत्येक पिढीनं दर पिढी पुढे जाताना दिसतं. ते काही कोणाला सांगावं नाही लागत, शिकवावं नाही लागत, पावसाची गंमत आपण आनंद जसा घेत असतो, प्रत्येक लहान मूल असेल किंवा मोठ्या माणसाच्या दडलेलं लहान मूल असेल, ते सगळेचजणं पावसाचा अगदी निर्भेळ मनसोक्त आनंद आपल्याला लुटताना दिसतात.

0: श्रोतेहो, आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगाने भारत सरकारच्या आयुष मंत्रालयातर्फे 14 जून रोजी एक विशेष योग सत्र आयोजित करण्यात येत आहे. सकाळी 6:15 ते सकाळी 7:35 या वेळात आपण या सत्रात सहभागी होऊन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या नामांकन प्रक्रियेचा भाग होऊ शकता. यासाठी आपल्याला करायचे ते इतकंच, 1-800-315-7008 या टोल फ्री क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर आपली नोंदणी होऊन आपल्याला व्हॉट्सॲपवर एक संदेश मिळेल ज्यामध्ये योग सत्राची लिंक दिलेली असेल. 14 जून रोजी सकाळी 6:15 आपण या लिंकद्वारे लॉग इन करून या सत्रामध्ये सहभागी व्हायचं आहे. क्रमांक पुन्हा एकदा ऐका, 1-800-315-7008.
1: मंडळी, आज आपण पावसाबद्दल बोलतोय. पाऊस गाणी हा आजचा विषय आहे. पावसाची गाणी ही आपल्याला कायमच मनाला आनंद देणारी, उत्साह देणारी आणि तितकीच हवी हवीशी वाटणारी असतात, कारण पावसात आपल्याला खरोखरच नवं उमेद, नवं चैतन्य मिळतं. पाऊस हा ऋतूच असा आहे की आपल्या सगळ्यांना तो अतिशय भरभरून, उत्साहानं, आनंदानं आणि तितकंच नवं चैतन्यानं भरून टाकतो. नवीन सुरुवात, नवीन बियाणं, नवीन रुजवणी किंवा अगदी शाळेची नवीन इयत्तेची सुरुवात किंवा नवीन शाळेची सुरुवात, हे सगळं सगळं सगळं होतं ते पावसाळ्यातच. आणि त्या पावसाची मजा काही औरच असते. आबालवृद्ध, मी मगाशी म्हटलं तसं, लहान मुलांना जशी मजा येते तशीच हुरहुर लावणारा सुद्धा पाऊस असतो तो त्या विशिष्ट वयाच्या टप्प्यावरती, कारण ते वय हे आपल्याला त्या पावसाकडे, त्या पावसातल्या अनुभवांकडे आणि पावसातल्या अनुभवांबरोबरच पावसाच्या त्या आनंदाकडे नेत असतो. समुद्रही आपल्याला वेगळा भासायला लागतो आणि तितकंच वेगळं भासतं ते आपल्या भोवतालचं विश्व, कारण आपल्यावर कोणीतरी निस्वार्थ, निस्सीम प्रेम करणारं आपल्याबरोबर असतं. आणि श्रोते हो, या सगळ्यात आपल्याला कोणीतरी आश्वासक हात देणारी व्यक्ती आपल्याबरोबर असेल तर त्याची मजा काही वेगळीच असते. तो अनुभव खरोखरच मनाला सुखावणारा असतो. आणि म्हणूनच श्रोते हो, हा पाऊस प्रत्येकाच्या मनातला निराळा असतो, प्रत्येकाच्या आठवणींमधला निराळा असतो. काहींच्या आठवणी भीतीदायकही असतात, पण त्या पल्ल्याळ जाऊनसुद्धा हा पाऊस येतो त्यावेळेला नव्यानं आपल्याला आठवणी निर्माण करून देऊन जातो, हे मात्र निश्चित आहे. अशाच पावसाबद्दलच्या गप्पा आपण मारणार आहोत आणि सोबतीला असणार आहेत आपली पाऊस गाणी. तत्पूर्वी एक आपण छोटीशी विश्रांती घेणार आहोत, व्यावसायिक विराम घेणार आहोत आणि त्यानंतर आपल्या ह्या गप्पा ज्या आहेत त्या आपण अशाच सुरू ठेवणार आहोत.
2: हा माझा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खटाळा आहे. कॉलेजमध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा. काल मी लाईट बिलावर 0 अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल 0 कसं येईल. विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना. मी म्हटलं, ओहो हे भारी आहे रे.
3: पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
4: जानते हैं वियतनाम देश की जनसंख्या कितनी होगी? यही कोई 10 करोड़. इससे भी ज्यादा घरों में हम उज्ज्वला गैस पहुंचा चुके हैं पिछले 12 सालों में. सोचो, जब करीब 11 करोड़ रसोई से लकड़ी का धुआं छटा होगा तब कितना कष्ट घटा होगा.
5: प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अब सामाजिक परिवर्तन के माध्यम से देश के सतत विकास का एक बहुत बड़ा स्रोत बन चुकी है.
4: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के.
6: मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की ज्या तीव्र सूर्यप्रकाशाला कधी काळी आपण केवळ असह्य उष्णता म्हणून पाहत होतो, त्याच उन्हाचा वापर आता आपल्या घराच्या छतावरून ऊर्जा निर्मिती करण्यासाठी केला जात आहे. यामुळेच आज देशातील सुमारे 37 लाख घरे प्रधानमंत्री

0: सूर्य घर बनली आहे, यामुळे विजेच्या बिलांमध्ये कपात झाली आहे आणि संपूर्ण देशभरात एक नवा आत्मविश्वास ही वाढला आहे।
1: एक दशक पहले भारत सोलर पावर के मामले में बहुत पीछे था, लेकिन आज सोलर पावर के मामले में भारत दुनिया के टॉप 5 देशों में आ गया।
0: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची।
2: तुम्हाला माहित आहे का, जगातील अनेक विकसित देशांमध्ये आरोग्य विषयक मोफत सेवा हे आजही एक स्वप्नच आहे, पण भारतात मात्र हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे। आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून 60 कोटींपेक्षा जास्त लोकांना 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार दिले जात आहे आणि 19,000 पेक्षा जास्त जनऔषधी केंद्रांच्या माध्यमातून तब्बल 90% कमी किमतीत औषधे उपलब्ध करून दिली जात आहेत।
3: किसी एक व्यक्ति की जमीन, घर, गहने या दूसरा कोई सामान बीमारी के खर्च में बिकने से बचा है, गिरवी रखने से बचा है, तो ये आयुष्मान भारत की बहुत बड़ी सफलता है।
2: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची।

0: ध्यानधारणा योगसाधना ही भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली एक अनमोल देणगी आहे. हीच ध्यानधारणा जगभरातल्या विविध प्रकारच्या हिंसा थांबवण्यासाठी नेमकी दिशा देईल अशा ठाम विश्वासाने जगभरात कार्यरत असलेले केमिकल इंजिनिअरिंग, पेट्रोलियम इंजिनिअरिंग ते इनर इंजिनिअरिंग असा प्रवास अनुभवणारे मंदार आपटे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आपल्याला भेटायला येत आहेत FM गोल्ड वाहिनीवर.
1: मेंटल हायजीनसाठी आपण काय करतो? दर दिवशी आपण काय करतो त्याला साधना म्हणू शकतो आपण. धन म्हणजे वेल्थ, साधना म्हणजे माझं वेल्थ जे कोणी चोरून घेऊ शकत नाही.
0: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष संवाद जरूर ऐका. दिनांक 19 आणि 20 जून रोजी सकाळी 11 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही.
2: मंडळी, आज आत्ता आपण पावसाबद्दल बोलतो आहोत आणि पाऊस हा खरोखरच आपल्या मनाला आल्हाद देणारा, नवचैतन्य देणारा असतो. याबाबत नक्कीच कोणाच्याही मनामध्ये साशंकता नसेल, कारण अवचित आलेला पाऊस अत्तरगंधाचं, मृदगंधाचं अत्तर लावून जातो आणि आपल्या मनाला उभारी देऊन जातो, हे मात्र निश्चित आहे, नाही का?

विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.robono-doj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.

अवकाळी पाऊस हा विषय कायमच सगळ्यांच्या आवडीचा, लेखक मंडळींना कवी मंडळींना तर तो विशेष असा कायम मोहात पाडणारा विषय आहे. पण काही वेळेला उपरोधिकपणे सुद्धा या पावसाचा विचार केला जातो आणि त्यातनं कुठेतरी मानवी वृत्ती प्रवृत्तींवर सुद्धा भाष्य केलं जातं. तर श्रोतेव असंच एक पुढचं गाणं पावसाचा मोठेपणा सांगणारं आणि आपल्याला थोडासा अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारं.

मंडळी, मी गाण्याच्या सुरुवातीला म्हटलं होतं त्याप्रमाणे खरोखरच अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारं आणि कुठेतरी स्वार्थाला आणि आपल्यातल्या एक सतत काहीतरी मिळण्याची जी आशा आहे त्याला दूर सारून निसर्गाकडनं आपण काय घेऊ शकतो याचं एक छान उदाहरण उपरोधिक पद्धतीनं आपल्याला ह्या गाण्यात आलेलं दिसतं. आणि त्याचबरोबर पावसाचा एक आगळा वेगळा रंगसुद्धा आपल्याला इथे अनुभवता येतो, कारण पाऊस हा प्रत्येकाच्या मनात जसे विचार असतात, भावभावना असतात, त्याप्रमाणे समोरचा पाऊस भासतो. जर का एखादा अकंठ प्रेमात बुडालेला असेल तर तो पाऊस अतिशय रोमॅन्टिक वाटतो. लहान मूल असेल तर त्याला तो दंगाखोर मस्तीखोर वाटतो. एखाद्याचं जर का काही दुःखद भावभावनांनी त्याचं मन भरलेलं असेल तर तो पाऊस आपल्याला तितकाच दुःखद किंवा थोडासा नको असा वाटतो. म्हणजेच काय तर जसा देश तसा वेश, पाणी रे पाणी तेरा रंग कैसा, जिसमें मिला है उसके जैसा. आणि पाऊस तर खरोखरीच जिथे पडेल ज्याच्यात पडेल त्याप्रमाणे त्याचा रंग होऊन आपल्याला चांगलं किंवा वाईट देत राहतो. आणि वाईट देतो तो पाऊस नाही देत मंडळी, आपण जे साठवलेलं असतं त्याच्यात पाऊस पडतो. मग आपण चांगलं साठवलं तर आपल्याला चांगलंच मिळतं आणि आपण जर का वाईट साठवलं तर आपल्याला वाईट मिळतं. निसर्गाचा नियम आहे, जे तुम्ही त्याला द्याल त्याच्या चौपट डसपट ते आपल्याला परत देत असतं. त्यामुळे देताना आणि घेताना कायम छान स्वच्छ चांगलं सर्वोत्कृष्ट आणि तितकंच निखळ मनानं आणि निखळ प्रेमानं द्यावं, तरच आपल्याला ह्या पावसाचा खरा आनंद घेता येतो.

0: शरीर आणि मनाच्या आरोग्यासाठी योग मार्गाचा उपयोग होतो। आपल्या तब्येतीसाठी आपल्यापैकी अनेक जण योगासन करतात, परंतु त्याच्या जोडीला यमनियमन समजून केले तर संपूर्ण कुटुंबाला त्याचा लाभ होऊ शकतो। कसं ते सांगणार आहेत योग मार्गदर्शक वर्षा दीक्षित। कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग यामध्ये कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग वर्षा दीक्षित यांची मुलाखत, आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात हस्मिता जोगळेकर लिखित संवाद अवश्य ऐका। मंगळवार दिनांक 16 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही। कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग।
1: जानते हो, बेल्जियम या ग्रीस की कुल आबादी भी इतनी नहीं है, जिससे ज्यादा महिलाएं हमारे देश में लखपति दीदी बनी हैं। 3 करोड़ से अधिक महिलाएं लखपति दीदी बनकर बनी हैं परिवार और देश का आर्थिक आधार।
2: लखपति दीदी बनाने का ये अभियान आने वाली पीढ़ियों को सशक्त करने का एक महाअभियान है।
1: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के।
3: अहो, घर खर्चासाठी पैसे द्या।
4: हे घे, किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
3: आणि लाइट बिलाचे
4: आता 0 रुपये कसे देऊ?
3: अरे हो, विसरलेच मी, आता सोलर पॅनल लावले आहेत ना, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया।
4: हो नक्की। PM सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in।
5: हर घर सूर्य घर।
6: तुम्हाला माहित आहे का, केंद्र सरकारने लहान उद्योजकांसाठी 40 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे तारण मुक्त मुद्रा कर्ज उपलब्ध करून दिले आहे। ही रक्कम कुवेत सारख्या देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या जवळपास 3 पट इतकी आहे।
2: करोडो छोटे उद्यमियों को मुद्रा योजना से लोन मिला, उन्हें आज महसूस होता है कि डेमोक्रेसी कैन डिलीवर।
6: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जन कल्याणाची।
7: श्रोते हो, सर्वोच्च, उच्च, जिल्हा आणि दुय्यम न्यायालयात दाखल खटल्यांची माहिती, न्यायालयाने दिलेले निकाल, दाव्यांची सद्यस्थिती याची माहिती सर्वसामान्यांना ऑनलाईन देणारी व्यवस्था म्हणजे नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड पोर्टल। या पोर्टलवर जाऊन विधी आणि न्याय मंत्रालयाच्या न्याय विभागाकडून देण्यात आलेली माहिती अवश्य जाणून घ्या। याविषयी शंका प्रश्न असतील तर hod.ecourts@nic.in वर ईमेल द्वारे पाठवा। NJDG नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीडचा जरूर उपयोग करा।
8: 100% आपण ऐकता आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा, आणि त्याचबरोबर हे प्रसारण आपण ऐकू शकत आहात न्यूज ऑन एअर ह्या ॲपवर सुद्धा। तर श्रोते हो, आपण आज बोलतोय ते पावसाबद्दल। पाऊस हा खरोखरच आपल्याला गंधाळवणारा, वेळा मनाला उल्हास देणारा आणि तितकाच मनाला थोडा अशांत करणारा सुद्धा असतो, कारण आठवणीतला पाऊस हा कोणता असेल हे सांगता येत नाही। कधी कधी तो डोळ्यातला पाऊस पण असतो, कधी कधी तो निसर्गाचा पाऊसही असतो, नाही तर कधी कधी आपल्या मनातल्या मनातलासुद्धा तो पाऊस असतो। तर असा हा पाऊस तुम्हा आम्हा सगळ्यांनाच आवडणारा आणि काहींना मनाला

मंडळी, आता आपला निरोप घ्यायची वेळ आलेली आहे आणि आपल्याला मी पावसाची वेगवेगळी गाणी ऐकवण्याचा आणि त्याचबरोबर पावसाच्या आठवणी सांगण्याचा आम्ही प्रयत्न केला. अनेक मंडळींचे कार्यक्रम आवडला, विषय आवडला असे फोन आले, सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. ठीक, 11 वाजता आपण भेटूया एका तज्ज्ञ अशा डॉक्टरांना आणि जाणून घेऊया एका आजाराबद्दल आणि त्या आजाराच्या बरोबरीनं आपण त्याच्यावरती कशा पद्धतीनं मात करू शकतो त्याहीबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर आजचा जो युवा तरंगाचा विषय आहे त्यामध्ये आंतरराष्ट्रीय अल्बिनिझम जागरूकता दिवस हा आहे आणि त्यानिमित्तानं डॉक्टर श्वेता नाखवा आपल्याशी संवाद साधणार आहे. तेव्हा जरूर ऐकत रहा 101 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा आणि मनस्पर्शी कार्यक्रमात आपली रेडिओ सखी पूर्वाला इथेच थांबण्याची अनुमती द्या. पुन्हा भेटूया 11 वाजताना युवा तरंगमध्ये.

14:59 झालेली आहेत आणि आता खरोखरच आपला मनस्पर्शीमधनं निरोप घ्यायची वेळ आलेली आहे. 11 वाजताना आम्ही मगाशी म्हटलं त्याप्रमाणे डॉक्टर श्वेता नागवा आपल्याशी संवाद साधणार आहेत, तेव्हा जरूर ऐकत रहा FM गोल्ड प्रसारण सेवा.

0: FM Gold, खरा सोना।
1: नमस्कार श्रोतेहो, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आत्ता 11 वाजता आपण भेटलो आहोत युवा तरंगमध्ये आणि मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे डॉक्टर श्वेता नाखवा आपल्या बरोबर आहेत। नमस्कार, स्वागत आहे आपलं। हॅलो, नमस्कार, आपलं स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये।
2: नमस्कार।
1: 17 वर्षाहून अधिक काळ आपण डर्मेटॉलॉजिस्ट म्हणून काम करता आहात, आपल्याला वेगवेगळ्या पुस्तकांकरता सुद्धा आपण योगदान दिलेलं आहेत आणि खरोखरच आज एक जो महत्त्वाचा दिवस हा आपण मानतो तो म्हणजे संयुक्त राष्ट्राने 18 डिसेंबर 2014 रोजी एक ठराव मंजूर करून 13 जून म्हणजेच आजचा दिवस हा आंतरराष्ट्रीय अल्बिनिझम जागरूकता दिवस म्हणून घोषित केला आणि तो 2015 पहिल्यांदा पाळण्यात आला आणि तेव्हापासून हा दिवस या आजाराची जागरूकता निर्माण करण्याकरता म्हणून संपूर्ण जगभर पाळला जातो। पण डॉक्टर श्वेता नाखवा, आमच्या श्रोत्यांना सांगाल का की अल्बिनिझम म्हणजे नेमकं काय, त्याची सोप्या शब्दामध्ये थोडी आम्हाला माहिती द्याल?
2: अल्बिनिझम हे जन्मापासून असणारी एक अवस्था आहे आणि यामध्ये शरीरात त्वचा, केस आणि डोळ्यांना रंग देणारे मेलॅनिन हे रंगद्रव्य कमी असतं आणि किंवा नसतं, त्यामुळे व्यक्तीची त्वचा, केस आणि डोळे इतरांपेक्षा अधिक फिकट दिसतात।

0: तर हा आजार आहे. काही लोक पूर्णच सफेद होऊन जातात. तर हा आजार आहे आणि हा एक समाजामध्ये ह्याच्याबद्दल बरीचशी जागरूकता नाहीये. त्यामुळे एक त्वचारोग तज्ञाकडनं ही माहिती घेणं गरजेचं आहे की अल्बिनिझम हे एक विकार आहे जो तुमच्या या तिन्ही सिस्टम्सला इफेक्ट करत असतं.
1: पण तुम्ही आत्ता बोलताना असा उल्लेख केलात की तो जन्मापासून असतो, तर तो जन्मापासून आहे याचं निदान कसं केलं जातं किंवा त्या निदानाच्या पद्धती काय आहेत आणि निदान झाल्यानंतर त्याची आपण काय काळजी घ्यायची असते?
0: निदान करायचं म्हटलं तर पहिला टप्पा यातला म्हणजे तुम्ही त्वचारोग तज्ज्ञाला कन्सल्ट करणं. दुसरी गोष्ट म्हणजे हे क्लिनिकली दिसणारा आजार आहे. जसं मी उल्लेख केला की तुमचे केस, तुमचे डोळे आणि हे खूप कॉमनली दिसून येतं की त्वचा पांढरी पडते, डोळ्याचा कलर हा व्हाईट असतो, इतरांचे डोळे डोळ्यांमध्ये मेलॅनिन असतं. तर इथे आपल्याला ते मेलॅनिनची कमतरता दिसून येते.
1: बरं, पण मग हे आपल्याला जन्मजात लक्षात येतं का त्याकरता काही काळ जावा लागतो? काय म्हणजे तुम्ही पालकांना काय सांगा?
0: साधारणतः 6 महिने ते वर्षभरानंतर आपल्याला बालकाच्या चेहऱ्यामध्ये हे लक्षणं दिसून येतात, केसांमध्ये लक्षणं दिसून येतात. केस असे स्ट्रॉ कलरचे दिसायला लागतात, पिंगट केस दिसायला लागतात. इतर मुलांचे केस ब्राऊन कलरचे असतात किंवा काळ्या कलरचे असतात, पण अल्बिनिझम मध्ये तुमचे केस पांढरे दिसतात किंवा असे फॉन कलरचे किंवा असे पीच कलरचे दिसायला लागतात. ह्याच्यावरनं समजून येतं की मुलांना अल्बिनिझम आहे. त्यांची बुबुळं व्हाईट दिसायला लागतात, इतर मुलांची बुबुळं अशी ब्राऊन कलरची किंवा ब्लॅक कलरची असतात. तर ही साधारण लक्षणं आहेत जी तुम्हाला अल्बिनिझम जी मुलांमध्ये आढळतं आणि ते साधारणतः वर्ष दीड वर्षामध्ये तर आपल्याला निश्चितच दिसायला लागतं.
1: बरं, पण मग हे दिसायला लागल्यानंतर त्याचे समाजात वावरताना काही परिणाम आपल्याला होताना दिसतात का, सकारात्मक किंवा नकारात्मक?
0: आजही आपला समाज इतका पुढारलेला नाहीये, त्यामुळे अल्बिनिझम आणि कोड हे वेगळ्या पद्धतीचे आहे. अल्बिनिझम हे असं आहे की लोक इझिली एक्सेप्ट करत नाहीत, त्यामुळे मुलांमध्येच ते विड्रॉवल दिसून येतं. सोशली एक्सेप्टेबल नसतं, मुलं थोडीशी वेगळी वागायला लागतात कारण त्यांना त्यांच्या एक प्युअर प्रेशर असतं की मला आई मला सगळे पांढरे म्हणतायत, माझे केस असे का आहेत. ते इझिली एक्सेप्ट होत नाही ना त्यांच्या वयाच्या मुलांमध्ये आणि इतरही लोक त्यांना बोलायला लागतात की तुमचा मुलगा काही नॉर्मल दिसतोय, ह्याला तुम्ही डॉक्टरला दाखवून घ्या. पण ह्याच्यामध्ये मुद्द्याची गोष्ट अशी आहे की तुम्ही बाहेर जरी गेलेत आणि तिथे दाखवलं तरी त्या मुलालाही माहिती आहे आणि त्याच्या आई वडिलांनाही माहिती आहे की हा अल्बिनिझम आजार आहे. पण समाजाला आणि प्रत्येकाला समजून देणं की मला अल्बिनिझम आहे आणि समाजात माहीतच नाहीये हे अल्बिनिझम काय आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये प्रत्येकाला ते मूल आणि त्याचे पालक एक्सप्लेन करून थकून जातात. अशा वेळेला एक सायकोलॉजिकल इम्पॅक्ट होतो, मूल कॉन्फिडन्स गमावून बसतो, तो विड्रॉ होतो. पालकांनाही त्याचं वाटतं की आपण आपला मुलगा काही कमी आहे का, वास्तविकरित्या त्याचा इक्यू आयक्यू खूप चांगला असतो, तो काही मंद नसतो, पण त्या समाजामध्ये त्याला एक्सेप्ट होत नाही इझिली.
1: म्हणजे ते केवळ जे दिसणं आहे त्या दिसण्यावरनं आपल्याला फर्स्ट इम्प्रेशन जे लास्ट इम्प्रेशन असं म्हणतो त्याच्यामध्ये ही गडबड आपल्याला समाजात वावरताना होताना दिसते का?
0: हो, बऱ्याचशा वेळेला ही मुलं मिक्स होत नाहीत, कुठले फंक्शन असतील किंवा पालक त्याला घेऊन जात नाहीत कारण त्याला अल्बिनिझम आहे आणि चार लोकांमध्ये तो चर्चेचा विषय बनतो की याला काही कोड आहे का.
1: बरोबर,
0: आता हे कोड असेल तर माझ्या मुलांना होईल का, माझा मुलगा ह्या मुलाबरोबर राहू शकतो का, ते एक मुलांमध्ये एक मिथ बसून जातं समाजात की हे कंटेजियस आहे, म्हणजे संसर्गजन्य आहे.
1: बरोबर, पण मग हा खरोखरी संसर्गजन्य आहे का?
0: आता समाजामध्ये कोड म्हटलं की कोड आहे, अल्बिनिझम आहे, बापरे, म्हणजे आता आपल्या मुलाला या मुलापासून वेगळं ठेवलं पाहिजे. हे जे काही कन्सेप्ट आहे ते फार चुकीचं आहे. अल्बिनिझम असलेल्या व्यक्ती उन्हात जाताना त्यांनी काळजी घेतली पाहिजे. हा रोग अजिबात संसर्गजन्य नाहीये आणि हा कोणाही

0: स्पर्शाने एकत्र राहिल्याने किंवा खाण्यापिण्याने किंवा उष्ट खाल्ल्याने हा रोग पसरत नाही.
1: पण मग ह्या रोगाची मूळ
0: मला
1: हॅलो
0: त्यामुळे मला काही वाटत नाही ह्याच्यामध्ये. एक त्वचारोग तज्ज्ञ म्हणून मला सांगू इच्छिते की हा रोग काही संसर्गजन्य नाही, त्यामुळे तुमची मुलं इतर मुलांसोबत छान खेळू शकतात, घाबरू शकतात, शाळेत एकत्र इव्हेंट्समध्ये भाग घेऊ शकतात, यामुळे काही कोणाला इन्फेक्शन असं होत नाही.
1: बरोबर. पण मग हे ज्या वेळेला असतं त्यावेळेला आपण खरोखरीच हा जर संसर्गजन्य नाही आहे, फक्त काही घटक हे शरीरामध्ये कमी असल्यामुळे हा रोग होतो, पण ह्याची मूळ कारणं तितकीच आहेत की काही अनुवंशिकता किंवा असे काही भागही त्याच्यामध्ये असतात?
0: अनुवंशिकता म्हणाल तर काही पर्सेंटेज लोकांमध्ये हे अनुवंशिकता ही दिसते. त्यामुळे एक जेनेटिक अनालिसिस करणं गरजेचं असतं, पण अजून ते इंडियामध्ये तेवढं नाही आहे की आपण जेनेटिकली ह्याचे टेस्टिंग काही करू शकतो का.
1: बरोबर. म्हणजे आता तरी हा जो आजार ज्या वेळेला समोर येतोय त्यावेळेलाच आपल्याला त्यातनं कोणत्याही प्रकारे प्रसार होणार नाही आणि त्यातून कोणालाही धोका निर्माण होणार नाही हे लक्षात ठेवून आपण त्या मुलाला सोशली ॲक्सेप्ट केलं पाहिजे, सामाजिक पातळीवर आपण त्याला स्वीकारलं पाहिजे.
0: करेक्ट. सोप्या भाषेत सांगायचं तर आई वडिलांकडून मिळालेल्या जीन्स बदलत झाल्या, जीन्स मध्ये बदल झाल्यामुळे शरीरात मेलॅनिन या रंगद्रव्याचं प्रमाण खूप कमी झालेलं असतं आणि त्यामुळे ते रंगद्रव्य कमी झाले. ते काही असं अनुवंशिक असलं तरी पण ते ट्रान्समिटेबल नाहीये, म्हणजे एकापासून दुसऱ्याला तर ते नक्कीच होणार नाही.
1: बरोबर. आणि ह्या आजाराने जी मुलं स्वतःला काही मानसिकदृष्ट्या कमकुवत समजायला लागतात तर त्यांच्याकरता आपल्याला काही समुपदेशन किंवा कन्सल्टेशन करणं हे गरजेचं असतं का, पालकांचंही आणि मुलांचंही?
0: जेव्हा मुलांना हा आजार येतो त्यावेळेला त्यांना काउन्सिलिंग ही कन्सेप्ट मी आधीही म्हणाले की काउन्सिलिंग ह्याची गरज तर आहेच पालकांना सुद्धा आणि मुलांना सुद्धा. कारण अल्बिनिझम ह्याच्यामध्ये पिगमेंटेशनचा डिफरन्स आहे. आपली सोसायटी लोक यांना त्या पेशंटचा किंवा त्या मुलाचा रिस्पेक्ट करायला पाहिजे, कारण हा आजार काही जेनेटिकली आजार आलेला आहे हा.
1: बरोबर. आणि मग ह्यातनं आपल्याला कुठेतरी एक समाजात वावरताना सुद्धा ह्या सगळ्या गोष्टींचं भान त्या व्यक्तीच्या भोवतालच्या लोकांनी ठेवलं पाहिजे, त्याला वेगळं वाटणार नाही किंवा त्याच्या बाबतीत आपण कोणतीही तो दुखावला जाणार नाही अशी एखादी आपल्या तोंडून कमेंट न जाता आपण ती गोष्ट सांभाळली पाहिजे,
0: ते एक्सेप्ट केलं पाहिजे. आता काही माझ्याकडे काही असेही पेशंट आहेत की ते पूर्णच वाईट दिसतात आणि त्याच्यामुळे काही लोकांना ते पूर्ण वाईट झालेलं की जसं फॉरेनर सारखा लुक येतोय तेही त्या मुलांनी एक्सेप्ट केलं की नाही माझी स्किन आता फॉरेनर सारखी दिसते अँड आय हॅव रिअली एक्सेप्टेड. तेही आहे आणि बरेचसे आजकाल बरेचसे समाजातही एवढं एज्युकेशन एवढं पुढे गेलंय की समाजही ते एक्सेप्ट करतोय. ते गैरसमज आणि मतभेद दूर करून जागरूकता वाढवायला पाहिजे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. तुम्ही वेगळेपणाची ओळख हीच तुमची ताकद आहे आणि स्वतःवर विश्वास ठेवा आणि अभिमानाने जगा, हेच मी माझ्या अल्बिनिझमच्या पेशंट्सना सांगते.
1: खूपच महत्त्वाचं आहे. श्रोते, आपण आता एक गाणं ऐकूया आणि मग पुन्हा एकदा आपला जो संवाद आहे तो सुरू ठेवूया.

शरीर आणि मनाच्या आरोग्यासाठी योग मार्गाचा उपयोग होतो। आपल्या तब्येतीसाठी आपल्यापैकी अनेक जण योगासन करतात, परंतु त्याच्या जोडीला यमनियमन समजून केले तर संपूर्ण कुटुंबाला त्याचा लाभ होऊ शकतो। कसं ते सांगणार आहेत योग मार्गदर्शक वर्षा दीक्षित। कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग यामध्ये कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग वर्षा दीक्षित यांची मुलाखत, आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात हस्मिता जोगळेकर लिखित संवाद अवश्य ऐका। मंगळवार दिनांक 16 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग।

0: हॅलो.
1: नमस्कार.
0: नमस्कार. आपण अल्बिनिझम या आजाराबद्दल बोलतो आहोत, तर हा आजार ज्या वेळेला तुमच्याकडे, तुम्ही त्वचारोगतज्ञ म्हणून काम करत असताना किंवा प्रॅक्टिस करत असताना येतो, तर त्यावेळेचे काही अनुभव आमच्या श्रोत्यांना सांगाल का रुग्णांचे?
1: आता बऱ्याच वेळेला असं होतं की पेशंट्सना आम्ही ऍडवाइस करतो, कधी कधी पूर्ण डान्स डेव्हलप नसतं, तेव्हा आम्ही पेशंट्सना विचारतो तुम्हाला रिपिगमेंटेशन हवं आहे का, तर पेशंट काही वेळेला नाही म्हणतात, बिकॉज पेशंट हॅज एक्सेप्टेड इट. त्यांच्यात तो एवढा कॉन्फिडन्स आलेला असतो की दे आर लुकिंग लाईक अ फॉरेनर, म्हणजे एक त्या कलर मध्ये त्यांना आनंद असतो की माझं स्किन कलर, माझं हेअर कलर असं फॉरेनर सारखं, अँड दे हॅज एक्सेप्टेड इट. म्हणजे ते एक मला आजार आहे आणि ह्यामुळे माझं मानसिक दुर्बलता आहे असं मूळच नाहीये. बरेचसे पेशंट्स मध्ये तो कॉन्फिडन्स आलेला असतो. आणि बऱ्याच समाजामध्ये मी असंही बघितलंय की लग्नही करतायत आजकाल लोक अल्बिनिक पेशंटशी, आणि एक समाजामध्ये ते एक्सेप्टन्स आले की हा आजार फक्त एक स्किनवर दिसणारा आजार आहे. त्याच्यामध्ये फोटो सेन्सिटिव्हिटी असतं, म्हणजे उन्हापासून आपल्याला संरक्षण करायचं असतं, हे मेन कारण आहे. आणि जर तुम्ही फोटो सेन्सिटिव्हिटी प्रोटेक्ट केली तर मला नाही वाटत त्याच्यापासून काही आजार निर्माण होऊ शकतील. आणि समाजामध्ये आपण इझिली अशा पेशंट्सना किंवा अशा लोकांना एक्सेप्ट करू शकतो.
0: म्हणजे मुळामध्ये मानसिक आजारातनं मानसिकतेकडे हे न जाता आपण जर का त्याला छान सकारात्मक पद्धतीनं घेतलं तर आपण ह्याच्यात नक्कीच पुढे जाऊ शकतो. या आजारासकट आपण सगळी आपली जी ध्येय आहेत ती पार पाडूच शकतो, तिथपर्यंत पोहोचूच शकतो. आणि या समाजाचा ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला शाळा पातळीवर किंवा इतर अनेक पातळींवरती, तुम्ही एक मगाशी ओझरता उल्लेख केलात की ते जाऊ शकतात, पण शाळांमध्ये याचा एक जागरूकता किंवा अवेअरनेस कसा असला पाहिजे?
1: आता शाळेमध्ये अल्बिनिझम अवेअरनेस वीक आपण डे साजरा करतो, तर आपण ह्याच्यामध्ये अल्बिनिझम अवेअरनेस वीकही साजरा करू शकतो. अल्बिनिझम असलेल्या पेशंट्सना घेऊ शकतो, त्यांची स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी करू शकतो. आणि अल्बिनिझम मध्ये त्वचा आणि डोळ्यांमधले मेलॅनिन कमी असल्यामुळे दृष्टी काही अडचणी आणि सूर्यप्रकाशाच्या संवेदनाशील अशी दोन मुद्दे मी सांगते. आणि हे त्यांच्यामध्ये ऑलरेडी सेन्सिटिव्हिटी असते मेलॅनिन कमी असल्यामुळे, पण योग्य काळजी घेतल्यास हे अनेक खेळांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करू शकतात. काळजी काय घ्यावी? जेव्हा आता अल्बिनिझमचा पेशंट स्पोर्ट्स मध्ये कामगिरी करतोय तर त्याला पहिलं तर त्याला सनस्क्रीन वापरणं गरजेचं आहे. सनस्क्रीन SPF 30-50 नियमित वापरणे, टोपी घालणे, सनग्लासेस आणि संरक्षक कपडे घालणे, शक्य असल्यास सकाळी आणि संध्याकाळी खेळणे, दृष्टी कमी असल्यास मोठे रंगीत किंवा कॉन्ट्रास्ट असलेले बॉल वापरणे, प्रशिक्षक आणि सहकाऱ्यांना त्यांच्या गरजेची माहिती देणे की यांना गॉगल्स द्यायला हवेत. महत्वाचा संदेश म्हणजे अल्बिनिझम हा खेळ करण्यास अडथळा बिलकुल नाहीये. योग्य संरक्षण, समर्थन आणि आत्मविश्वास असेल तर अल्बिनिझम असलेली व्यक्तीही इतरांप्रमाणेच खेळात यश मिळवू शकतात.
0: आणि हे स्पोर्ट्सच्या बाबतीत झालं,
1: काळजी आहे ती आपल्या
0: आणि मग स्पोर्ट्सच्या बाबतीत किंवा खेळांच्या बाबतीत हे झालं, पण अकॅडमिकमध्ये शैक्षणिक पातळीवरती यामध्ये काही आपल्याला अडचण येताना दिसते का? किंवा तुमच्याकडे जे रुग्ण येतात ते रुग्ण काही अशा समस्या घेऊन येतात का?
1: अल्बिनिझम मध्ये डोळ्यांमध्ये मेलॅनिन कमी असतं, त्याच्यामुळे त्यांना फोटो प्रोटेक्शन लागतं, गॉगल्स लागतात. त्यांना जेव्हा आपण लॅपटॉप्स वापरतो, मोबाईल्स वापरतो, तेव्हा त्यांना फोटोक्रोमॅटिक लेन्स असलेले चष्मे घालणं गरजेचं आहे, कारण त्यांना फोटो प्रोटेक्शन पाहिजे, त्यांना कॉर्नियाला प्रोटेक्ट करणं गरजेचं आहे. जर शैक्षणिकरित्या आपण विचार केला तर त्यांचं EQ म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स आणि IQ हे दोन्ही खूप छान असतात कम्पेअर्ड टू नॉर्मल सब्जेक्ट. म्हणजे नॉर्मल मुलांमध्ये जसं EQ IQ असतं तसाच अल्बिनिझम पेशंट्सना असतो, आणि त्यामुळे ते खूप चांगलं शैक्षणिक दृष्ट्या पण ते खूप पुढे जाऊ शकतात. महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यांचं कॉन्फिडन्स जपणं पालकांचं काम आहे, डॉक्टरांचं काम आहे आणि समाजाचं काम आहे की आपण त्यांना एक्सेप्ट करायला हवं.
0: हे खूप महत्वाचं आहे, कारण जोपर्यंत स्वीकार्यता किंवा

0: ॲक्सेप्टन्स येत नाही तोपर्यंत आपल्याला ह्या गोष्टींपासून थोडीशी भीती किंवा इतर गोष्टींकडे जाण्याचा धोकाही निर्माण होताना आपल्याला दिसतो. आणि मग समाजात ह्याबद्दल जागरूकता, तुम्ही मगाशी म्हणालात तसं की एक संपूर्ण सप्ताह आपण त्यासंबंधी घेऊ शकतो किंवा आपल्याला त्याच्यात काय आवडतं आहे किंवा कशा पद्धतीनं आवडतं आहे हेही आपण पाहू शकतो. आणि तुमच्यासमोर अशी एखादी केस, आता तुम्ही 17 वर्ष काम करत आहात या क्षेत्रामध्ये, तर एखादी अशी सक्सेसफुल असणारी तुमचा अल्बेनिझमचा पेशंट आहे का की ज्यांनी खूप छान आपलं करिअर केलेलं आहे किंवा आपल्याला जे ध्येय त्यांनी साध्य करायचं ठरवलं आहे तिथपर्यंत तो पोहोचला आहे?
1: माझ्याकडे एक अल्बिनिझमचा मुलगा यायचा, साधारण 13 वर्षाचा, जेव्हा मी जस्ट प्रॅक्टिस चालू केलेली, आता माझा 17 वर्षाचा अनुभव आहे. आता तो मुलगा 32 वर्षाचा आहे, त्याने IIT मध्ये टॉप केलंय. तो मुलगा जेव्हा माझ्याकडे आला तेव्हा त्याला दिसायला दृष्टीमध्ये प्रॉब्लेम होता. त्याचा मी कॉर्निया बघितला, त्याला ऑप्थॅल्मॉलॉजिक रेफरन्स दिला आणि त्याला एक साधारण नंबर दिला आणि डॉक्टरांनी त्याला फोटोक्रोमॅटिक लेन्सचा वापर करायला सांगितला. आणि माझ्याकडनं एक त्वचा रोगतज्ञ म्हणून मी सन प्रोटेक्शन ऍडवाइस दिला, ओरल सनस्क्रीन आणि टॉपिकल सनस्क्रीन. त्या मुलाचा कॉन्फिडन्स गेलेला होता, सोशली त्याला एक्सेप्टेड नव्हता. तो शाळेमध्ये गेला की तिथे मुलं चिडवायचे, समाजामध्ये पण तो कुठेही असं बाहेर सोशल इव्हेंट्सला बाहेर जायचा नाही. तो माझ्याकडे आला तेव्हा मी त्याला समजावून सांगितलं की बाळा, हा फक्त स्किन आणि तुझ्या डोळ्यांना इफेक्ट झालेला आजार आहे. हा काही तुला, तू मेंटली इमोशनली खूप चांगला आहेस, तू स्पोर्ट्स छान करू शकतोस आणि तू अकॅडमिकली खूप छान परफॉर्म करू शकतोस. तुम्ही बिलीव्ह नाही करणार, तो मुलगा एवढा, त्याने 10th मध्ये छान परफॉर्म केलं, 12th मध्ये त्याला साधारण 98% मिळाले PCM मध्ये. आणि त्यानंतर त्या मुलाने IIT केलं आणि तो माझ्याकडे गेल्या आठवड्यात आलेला. आणि मी ओळखे ना त्याला, कारण हा बऱ्याच वर्षांनी आला माझ्याकडे. आणि त्याच्यानंतर त्याने मला माहिती दिली की तुम्हाला आठवते का, तुम्ही मला सायकोलॉजिकली काउन्सिल केलं होतं, फोटो प्रोटेक्शन सांगितलं.
0: बरोबर.
1: तर असे हे किस्से असतात पेशंटचे की ज्यामुळे त्यांना जर एक सायकोलॉजिकल काउन्सिलिंग दिलं तर ते एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट द्यायला हवं. जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह दृष्टिकोनाने त्या पेशंटला पाहता, तो काही संसर्गजन्य आजार नाही, फक्त त्याला इमोशनली सपोर्ट करणं गरजेचं आहे. आणि अशी मुलं अकॅडमिकली खूप सुंदर करू शकतात, त्यांचे परफॉर्मन्स मध्ये काहीच फरक पडत नाही, ना स्पोर्ट्स मध्ये ना अकॅडमिक्स मध्ये, करिअर मध्ये पण ते खूप छान पुढे जातात.
0: म्हणजे मुळामध्ये कुठेतरी एक दृश्य रूपावरती न जाता अंतर्मनाची शक्ती काय आहे आणि त्यातनं आपण कुठे पोहोचू शकतो याची जर का त्यांना जाणीव करून दिली तर आपल्याला नक्कीच, तुम्ही आत्ताचं एक खूप सुंदर उदाहरण सांगितलं की ज्याला कॉन्फिडन्स नव्हता, स्वतःचा आत्मविश्वास ज्यांनी गमावलेला होता, तिथपासनं IIT टॉप करण्यापर्यंतचा त्याचा प्रवास हा खरोखरच प्रेरणादायी ठरतो.
1: असे मुलं खूप पुढे जाऊ शकतात, फक्त त्यांना समाजाने एक्सेप्ट केलं पाहिजे. आणि हे जर समाजाने केलं तर आपल्याला प्रगती करायला कोणीही थांबवू शकत नाही.
0: खरंच आहे. आणि एक तो काय म्हणूया, जागरूकता किंवा एक त्याचं कुठेही वेगळे पण नाही आहे हे आपणही प्रत्येकानं स्वतःला समजावून सांगून ती गोष्ट आचरणात आणली पाहिजे की हे काही वेगळं नाही आहे. फक्त जसं काहींना वेगवेगळे आजार असतात तसा हा एक काही कमी असलेल्या गोष्टींमुळे निर्माण झालेली ही परिस्थिती आहे.
1: बरोबर म्हणालात, अगदी बरोबर. काही चुकीचं नाहीये, आपल्याला अल्बिनिझम हे एक्सेप्ट करायलाच पाहिजे. आणि आता तर बरेच लोक एक्सेप्टही करत आहेत. असाच एक मुद्दा मी सांगू इच्छिते. माझ्याकडे एक पेशंट आली जी 35 इयर्सची आहे, अल्बिनिझम आहे आणि तिला एका नॉर्मल मुलाने एक्सेप्ट केलं.
0: अरे वा.
1: तर त्याला मी सहज विचारलं की तू, तुला काही प्रॉब्लेम नाही ना लग्नानंतर, हे इश्यू झाले नाही पाहिजे की मॅडम हिला अल्बिनिझम आहे. ते दोघेही माझ्याकडे आलेले. तर तो मला म्हणाला की नाही, मला आवडले ही, मला हिचं रंगरूप आवडलंय. म्हटलं रंगरूपापेक्षा तुम्ही त्याला सायकोलॉजिकली एक्सेप्ट केली आहे का तिला? तर म्हणून मी एक्सेप्ट केली आणि मला आवडतात, मला तिचे केसही आवडतात, डोळेही आवडतात. म्हणजे ह्या व्यक्ती काय अशा एबनॉर्मल नाही आहेत. समाज आता एक्सेप्ट करायची वृत्ती समाजात आली की अल्बिनिझमच्या पेशंटशी लोक लग्नही करतायत. आता
0: खूप सकारात्मक बदल आहे हा, आणि या बदलाचा आपल्याला नक्कीच भविष्यात

0: फायदा आपल्याला होतोच आहे आणि माणूस म्हणून आपण अधिक समृद्ध होतो आहोत या सगळ्यामध्ये.
1: नक्कीच नक्कीच.
0: श्रोते, आपण एक गाणं ऐकूया आणि त्यानंतर हा संवाद जो आहे तो असाच आपण सुरू ठेवूया.

0: प्रकाश।
1: मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की ज्या तीव्र सूर्यप्रकाशाला कधी काळी आपण केवळ असह्य उष्णता म्हणून पाहत होतो, त्याच उन्हाचा वापर आता आपल्या घराच्या छतावरून ऊर्जा निर्मिती करण्यासाठी केला जात आहे। यामुळेच आज देशातील सुमारे 37 लाख घरे प्रधानमंत्री सूर्य घर बनली आहे। यामुळे विजेच्या बिलांमध्ये कपात झाली आहे आणि संपूर्ण देशभरात एक नवा आत्मविश्वासही वाढला आहे।
0: एक दशक पहले भारत सोलर पॉवर के मामले में बहुत पीछे था, लेकिन आज सोलर पावर के मामले में भारत दुनिया के टॉप 5 देशों में आ गया।
1: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची।
2: हा माझा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खटाळ आहे। कॉलेजमध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा। काल मी लाईट बिलावर 0 अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल 0 कसं येईल। विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना। मी म्हटलं, ओहो हे भारी आहे रे।
1: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in।
3: आपको पता है, जो सपना कुछ विकसित देशों की बेटियां भी नहीं देख सकती हैं, वो सपना भारत की बेटियां साकार कर रही हैं। बेटी बचाओ बेटी पढ़ाओ से लेकर के सेना में स्थायी कमीशन तक, ड्रोन से लेकर फाइटर जेट्स उड़ाने तक, भारत की बेटियां नामुमकिन को मुमकिन कर रही हैं।
0: हमारी माँ बहनों का गर्व, उनका योगदान, उनका सामर्थ्य आज देश अनुभव कर रहा है।
3: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के।
4: तुम्हाला माहित आहे का, जगातील अनेक विकसित देशांमध्ये आरोग्य विषयक मोफत सेवा हे आजही एक स्वप्नच आहे, पण भारतात मात्र हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे। आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून 60 कोटींपेक्षा जास्त लोकांना 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार दिले जात आहे आणि 19,000 पेक्षा जास्त जनऔषधी केंद्रांच्या माध्यमातून तब्बल 90% कमी किमतीत औषधे उपलब्ध करून दिली जात आहेत।
0: किसी एक व्यक्ती की जमीन, घर, गहने या दूसरा कोई सामान बीमारी के खर्च में बिकने से बचा है, गिरवी रखने से बचा है, तो ये आयुष्मान भारत की बहुत बड़ी सफलता है।
4: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जन कल्याणाची।
5: मंडळी, पुन्हा एकदा श्वेता नागवा आपल्या बरोबर आहेत आणि आपण अल्बिनिझम या आजाराबद्दल संवाद साधतो आहोत। तर मला त्यांना असं विचारायचं आहे की आपण वेगवेगळ्या टप्प्यांवरती कोणत्या अडचणी येतात, कोणत्या येत नाहीत याबद्दल आत्तापर्यंत चर्चा केलीच, पण करिअरच्या दृष्टीनं ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला या आजारांमधून जी व्यक्ती जात असते त्याला काही अडचणी येतात का?
6: आता अल्बिनिझम असलेली व्यक्ती करिअर करू शकतात का, हा बऱ्याच पालकांमध्ये हा प्रश्न असतो। तर ह्या माझं हे सांगणं आहे की नक्कीच करू शकतात। अल्बिनिझममुळे व्यक्तीची बुद्धिमत्ता, क्षमता किंवा कौशल्यावर कोणताही परिणाम होत नाही। योग्य शिक्षण, आत्मविश्वास आणि आवश्यक वैद्यकीय मदत मिळाल्यास ते कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकतात। काही व्यक्तींना दृष्टी कमी असण्याचा समस्या असू शकते, त्यामुळे शिक्षण किंवा कामाच्या ठिकाणी मोठा फरक पडत नाही। फक्त त्यांना मोठी फॉन्टची गरज असते, कारण ऑप्थॅल्मिक दृष्ट्या त्यांना ते दिसायला कधी कधी त्रास होतो, त्यामुळे मग ते मोठी फॉन्ट असलेले, आजकाल आपल्याला कम्प्युटर्स आहेत, आपण फॉन्ट मोठं करू शकतो।
5: बरोबर।
6: योग्य प्रकाश किंवा इतर सहाय्यक साधनांची यांना गरज असते, त्यामुळे आपण फोटोक्रोमॅटिक लेन्सेस वापरू शकतो, जिथे त्यांना नाही दिसत आहे त्यांना मॅग्निफाईंग ग्लासेस आपण देऊ शकतो। अशा काही थोड्या थोड्या बदल केले तर करिअरमध्ये ते खूप चांगलं करू शकतात। आज अल्बिनिझम असलेले अनेक व्यक्ती डॉक्टर, शिक्षक, वकील, कलाकार, उद्योजक आणि विविध व्यावसायिक क्षेत्रात यशस्वीपणे काम करत आहेत।
5: खूपच महत्त्वाची गोष्ट आहे ही।
6: नक्कीच नक्कीच। त्यामुळे त्यांना आपल्याला डिस्क्रिमिनेट करणं हे मला पटत नाही, एक त्वचारोग तज्ञाच्या दृष्टीने आणि एक नॉर्मली ह्युमन रिलेशनच्या
5: दृष्टीने,
6: कारण ते सगळं काही करू शकतात जे नॉर्मल व्यक्ती करू शकतात। अल्बिनिझम व्यक्तीच्या रंगावर परिणाम करतो, क्षमतेवर नाही, आणि संधी मिळाल्यास तेही मोठी स्वप्ने पूर्ण करू शकतात। त्यामुळे त्यांना हा कॉन्फिडन्स आपण देणं, समाजाने, डॉक्टरांनी आणि घरच्यांनी देणं हा महत्त्वाचा मुद्दा आहे.
5: खूपच महत्त्वाचं आहे. आणि जाता जाता काय संदेश द्याल त्या पेशंटना सुद्धा किंवा त्या फेजमधनं जाणाऱ्यांना सुद्धा आणि त्यांच्या भोवताली असणाऱ्या लोकांना सुद्धा?
6: मी एक जाता जाता एक मेसेज देऊ इच्छिते. अल्बिनिझम हा आजार नाहीये, तो एक अनुवंशिक गुणधर्म आहे. अल्बिनिझम असलेल्या व्यक्तींना आपल्या सहानुभूतीची गरज नाही तर समान संधी आणि सन्मानाची गरज आहे. त्यांच्या त्वचेचा रंग वेगळा असू शकतो पण त्यांची स्वप्न, क्षमता आणि कर्तृत्व इतरांइतकेच उज्ज्वल असतं. चला गैरसमज दूर करूया आणि स्वीकार, आदर व समानतेचा संदेश पसरूया या अल्बिनिझमच्या मुलांसाठी. रंग वेगळा असला तरी क्षमता तितकीच असते. अल्बिनिझम बद्दल जागरूकता वाढवूया, गैरसमज दूर करूया आणि प्रत्येकाला समान सन्मान देऊया.
5: खूपच महत्वाचं आहे.
6: शेवटला एकच म्हणू इच्छिते पूर्वा, त्वचेचा रंग माणसाची ओळख ठरवत नाही, त्याचे गुण, स्वप्ने आणि कर्तृत्व त्याची ओळख ठरवतात.
5: खरंच आहे, आपण काय दिसतो यापेक्षा आपण काय आहोत हे खूप महत्त्वाचं आहे. चेहऱ्यापेक्षा मन जर का स्वच्छ असेल तर आपल्याला इतर अनेक गोष्टी सहज साध्य करता येतात. आणि खरोखरच आजच्या ह्या दिवशी डॉक्टर श्वेता नखवा, तुम्ही खूप छान पद्धतीनं त्या आजाराची किंवा त्या आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींची मानसिकता काय असते, त्यांची सगळ्यात महत्त्वाची स्ट्रेंथ काय असते किंवा ते कुठल्या गोष्टीत अधिक छान पद्धतीने काम करू शकतात आणि समाजानं त्यांना स्वीकारलं पाहिजे आणि समाज हा सकारात्मकतेनं बदलतो आहे या सगळ्या गोष्टी खूप छान विस्तृत पद्धतीनं आमच्या श्रोत्यांशी संवाद साधताना सांगितल्यात. आकाशवाणी परिवारातर्फे मी तुमचे मनापासून आभार मानते.
6: Thank you. Thank you so much, Purva.
5: Thank you.

मंडळी 11:46 होऊन गेलेली आहेत आणि आज आपण बोललो अल्बिनिझम या आजाराबद्दल, त्या आजाराची लक्षणं, जागरूकता या सगळ्याबद्दल. डॉक्टर श्वेता नाखवा यांनी आपल्याशी संवाद साधला आणि त्याचबरोबर समाजामध्ये जर का आपण त्यांना कोणतीही वेगळी वागणूक न देता स्वीकारलं तर आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. समाजातला एक तो अविभाज्य घटक आहे, आपल्यासारख्याच त्या व्यक्ती आहेत, फक्त काही मिलेनियमचा गुणसूत्रांची कमतरता असल्यामुळे त्यांच्या दिसण्यात किंवा त्यांच्या दृष्टीत काही फरक असू शकतो. पण ह्या सगळ्या गोष्टी जागरूकतेनं आपण जर का स्वीकारल्या तर आपल्याला नक्कीच एक अत्यंत सशक्त, सघन असा समाज निर्माण

0: मुक्त अशी विमुक्त अशी मी चैतन्याने विहार करते, मुक्त अशी विमुक्त अशी मी चैतन्याने विहार करते, कोण कशाला उदार व्हावे, मीच मनाने मल्हार होते।
1: अवश्य ऐका नभोनाट्य ती विमुक्ता। लेखिका आणि प्रमुख भूमिका वर्षा दांदळे, सहभाग ज्ञानेश्वर नाईक। सोमवार दिनांक 15 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर नभोनाट्य ती विमुक्ता।

मंडळी 11:56 होऊन गेलेली आहेत आणि युवा तरंग कार्यक्रमात आपली रेडिओ सखी पूर्वाला इथेच थांबण्याची अनुमती द्या. ठीक 12 वाजताना आपण भेटणार आहोत रंजक सफर कार्यक्रमामध्ये. आजचा दिनविशेष अर्थात आपल्या सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व आचार्य प्रल्हाद केशव अत्रे प्रके अत्रे यांचा आज स्मृतिदिन आहे आणि त्यानिमित्तानं आपण त्यांच्याबद्दल काही माहिती जाणून घेणार आहोत आणि त्यांच्या सिद्धहस्त लेखणीतनं

उतरलेल्या गाण्यांचाही आपण आस्वाद घेणार आहोत. तेव्हा ऐकत रहा 100.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा. त्याचबरोबर न्यूज ऑन AIR ह्या ॲपवर सुद्धा आपण हे प्रसारण ऐकू शकता. आत्ता युवा तरंग कार्यक्रमात रेडिओ सखी पूर्वाला इथेच थांबण्याची अनुमती द्या.

0: FM गोल्ड, खरा सोना।
1: मंडळी, आजच्या रंजक सफर कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं आपली रेडिओ सखी पूर्वा मनपूर्वक स्वागत करते आहे। आणि आज मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे आपल्या सगळ्यांचंच लाडकं आणि मराठी मनावरच नव्हे तर जिथे जिथे मराठी भाषा समजते अशा प्रत्येक ठिकाणी त्यांच्या भाषेची, त्यांच्या लेखनाची, त्यांच्या प्रासंगिक विनोदाची सगळ्याचीच आपल्याला दखल घेतलेली दिसून येते। आणि तो आजही तितकाच अजरामर आहे, तितकाच आपल्याला प्रेरणा देणारा आहे, असे मराठीतले अष्टपैलू साहित्यिक, शिक्षणतज्ज्ञ, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, वृत्तपत्रकार, वक्ते, नेते आणि अशा बहुविविध अंगानं ज्यांचं व्यक्तिमत्व आपल्याला प्रेरणा देतं असे प्रल्हाद केशव अत्रे। 13 ऑगस्ट 1898 त्यांचा जन्म झाला आणि 13 जून 1969 रोजी ते अनंतात विलीन झाले। पण तरीसुद्धा त्यांच्या असण्याची, त्यांच्या आपल्याबरोबरच्या शब्दांबरोबर असण्याची जी आपल्याला आजपर्यंत सवय आहे, ती आजच्या नुकत्याच बोलायला लागलेल्या मुलांना सुद्धा या सगळ्या गोष्टी, त्यांच्या आठवणी, त्यांचे शब्द, त्यांची गाणी ही कायमच प्रेरणा देतात।

0: शरीर आणि मनाच्या आरोग्यासाठी योग मार्गाचा उपयोग होतो। आपल्या तब्येतीसाठी आपल्यापैकी अनेक जण योगासन करतात, परंतु त्याच्या जोडीला यमनियमन समजून केले तर संपूर्ण कुटुंबाला त्याचा लाभ होऊ शकतो। कसं ते सांगणार आहेत योग मार्गदर्शक वर्षा दीक्षित। कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग यामध्ये कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग वर्षा दीक्षित यांची मुलाखत, आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात हा स्मिता जोगळेकर लिखित संवाद अवश्य ऐका। मंगळवार दिनांक 16 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग।
1: श्रोते, आज आपण प्रल्हाद केशव अत्रे, प्र के अत्रे यांच्याबद्दल बोलतो आहोत, आणि मी मगाशी म्हटलं तसं अष्टपैलू व्यक्तिमत्व, आपण ज्या क्षेत्रात काम करू त्या क्षेत्रावरती आपला स्वतंत्र असा ठसा उमटवणारे प्रल्हाद केशव अत्रे असतील। चित्रपट निर्माते दिग्दर्शक म्हणून असतील, ज्यांनी सुवर्ण कमळ पहिल्यांदा मराठी चित्रपटाकरता आणलं ते श्यामची आई, सगळ्यांनाच माहिती असणारा असा हा चित्रपट, आणि 1933 पासून त्यांचं नाट्यक्षेत्र आणि पुढे चित्रपटसृष्टीतही प्रवेश झाला। 1939 ते मुंबईत आले आणि 1940 पासून त्यांनी सुरू केलेल्या नवयुग साप्ताहिकामध्ये अखेरपर्यंत त्यांनी वृत्तपत्रक्षेपदाचा खरोखर एक महत्त्वाचा असा अध्याय तिथे घालून दिलेला दिसतो। अत्रे थिएटर्स या नाट्यसंस्थेमार्फत रंगभूमीशी त्यांचे व्यावसायिक संबंधही खूप महत्त्वाचे होते। संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये त्यांनी आपली वाणी आणि लेखणी ह्या दोन्हीनी मोठी करामत केली। ही आपल्या सगळ्यांनाच सकारात्मक बदल कसा एखादी व्यक्ती आपल्या लेखनातनं आणि बोलण्यातनं करू शकते याचं अगदी मूर्तिमंत उदाहरण म्हणजेच अर्थात प्रल्हाद केशव अत्रे। झेंडूची फुलं हे त्यांचं विडंबनात्मक काव्य, विनोद, विडंबन आणि हा काव्यसंग्रह गमतीचा भाग म्हणा किंवा एखाद्या लेखकाची कालातीतता म्हणा, आत्ता जे 12वीला पाठ्यक्रमाला पुस्तके त्याच्या आधीच्या पाठ्यक्रमामध्ये म्हणजे साधारण 2015-16-17-18 या वर्षांमध्ये सुद्धा अभ्यासक्रमाला होतं, आणि आत्ताच्या अभ्यासक्रमामध्ये बहिणाबाई चौधरींचं जी बहिणाईची गाणी नावाचं पुस्तक आहे त्याला जी प्रस्तावना विस्तृत स्वरूपात प्रल्हाद केशव अत्र्यांनी लिहिलेली आहे त्या प्रस्तावनेतला संपादित अंश आलेला दिसतो। कालातीतता किंवा काळाच्या पुढचा अभ्यास किंवा काळाच्या पुढचा विचार हा आपल्याला अशा प्रकारे कायमच अत्र्यांच्या लेखनामध्ये डोकावताना दिसतो। आत्ता आपण जे गाणं ऐकलं ते सामाजिक परिस्थितीवरती भाष्य करणारं होतं, तितकंच आनंदानं प्रेमानं श्यामच्या आईमध्ये श्यामवर संस्कार करणारं गाणंसुद्धा आपल्याला लिहिलेलं त्यांच्या सिद्धस्थ लेखणीतून दिसून येतं। हीच बहुविविधता, बहुप्रसंगी आणि बहुप्रसवी असणारी त्यांची लेखणी आजही आपल्या मनाला तितकाच आल्हाद देते, शांतता देते, हे मात्र नक्की। 12:15 होत आहेत आणि आपण एक व्यावसायिक विराम घेऊया आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण गाणं ऐकणारच आहोत प्रल्हाद केशव अत्रे यांनी लिहिलेली।
2: जय हिंद। तुम्ही गेल्या दशकभरात घडून आलेला बदलाव पाहिला आहे का? भारत आता दहशतवादाच्या मुळावर थेट प्रहार करतो, आता नक्षलवादाचे उच्चाटन झाले आहे। पूर्वी आपण संरक्षण सामग्री परदेशातून आयात करत होतो, आज आपण विक्रमी संख्येने त्याची निर्यात करत आहोत। भारत आता शांत राहत नाही, भारत आता सहन करत नाही।
3: हमें गर्व है कि पिछले एक दशक में हमारी सेनाएं तेजी से आत्मनिर्भरता की ओर कदम बढ़ा रही है।
2: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची।
4: जानते हैं वियतनाम देश की जनसंख्या कितनी होगी? यही कोई 10 करोड़। इससे भी ज्यादा घरों में हम उज्ज्वला गैस पहुंचा चुके हैं पिछले 12 सालों में। सोचो, जब करीब 11 करोड़ रसोई से लकड़ी का धुआं छटा होगा तब कितना कष्ट घटा होगा।
5: प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अब सामाजिक परिवर्तन के माध्यम से देश के सतत विकास का एक बहुत बड़ा स्रोत बन चुकी है।
4: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के।
6: Join Indian Navy. The Indian Navy invites online applications from unmarried male candidates for Agniveer Apprentice 01/2027 and 02/2027 batch. Last date for submission is 29th June 2026. For more details, visit www.joinindiannavy.gov.in. The Indian Navy. Combat ready. Cohesive. Atmanirbhar. Safeguarding seas for a Vikasit Samriddh Bharat. Join Indian Navy.

0: मंडळी, आज 13 जून प्रल्हाद केशवत्रे यांचा स्मृतिदिन आणि त्यानिमित्तानं आपण त्यांच्याबद्दल माहिती घेतो आहोत आणि त्याचबरोबर त्यांच्या सिद्धहस्त लेखणीतनं आलेल्या गाण्यांचाही आस्वाद घेत आहोत. मंडळी, अत्र्यांच्या नाट्यलेखनाचा पहिला कालखंड 1933 ते 1960 असा मानला जातो. मराठी रंगभूमीचा हा अवनत काळ होता असंही आपल्याला जाणकारांचं मत असलेलं दिसून येतं. संगीत नाटकं आणि नाटककार तसंच गायन नटवर्ग यांची परंपरा खंडित करत निष्प्रभ झाली होती. चित्रपटसृष्टीचा वाढता प्रभाव मराठी रंगभूमीला मागे नेऊ पाहत होता. आर्थिक मंदीमुळे रंगभूमीची लोकाश्रय देखील आपल्याला कमी झालेला दिसून त्या काळात येत होता. नाट्यविषयक अभिरुचीतही परिवर्तन घडत होतं. एकूणच संक्रमणाचा असा तो काळ होता आणि अशा काळात अत्र्यांची मुख्यतः प्रहसनात्मक किंवा विनोदी नाट्यदृष्टी ही रंगभूमीच्या तात्कालिक गरजा यांना चपखल मेळ घालत आपल्याला रंगभूमीवर आलेली दिसते. विशेष यशस्वी झालेल्या 12 नाटकांपैकी 10 नाटकं ही आपल्याला प्रहसनात्मक किंवा विनोद प्रचुर आहेत असं लक्षात येतं. त्यांनी गुरुस्थानी मानलेले गडकरी आणि फ्रेंच प्रहसनकार मोलेरेर यांचा प्रभाव त्यांच्या नाटकावर पडलेला आपल्याला अगदी स्पष्टपणे दिसून येतो. नाटकात सामाजिक दोषदर्शन किंवा दंभाचा स्फोट असेल आणि उपहास उपरोध विडंबन अतिशयोक्ती अशा विनोद साधनांचाही त्यांनी अगदी प्रकटपणे खुलेआमपणानं नाटकात आपल्याला उपयोग करून घेतलेला दिसतो. साष्टांग नमस्कार, भ्रमाचा भोपळा, लग्नाची बेडी ह्या त्यातल्या जर का आपण नाटकांचे विषय आणि त्या सगळ्यामध्ये येणारे प्रासंगिक विनोद हे पाहिलं तर लक्षात येतं. तर घराबाहेर उद्याचा संसार ही विशेष गंभीर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सामाजिक समस्येवरती टीका करणारी किंवा सामाजिक समस्येचं भान आणून देणारी नाटकं म्हणून आपल्याला नक्कीच पुढे आलेली दिसून येतात. इप्सेन आणि नॉर्वेजा नाटकांचा संस्कार आणि त्या नाटकांचा झालेला परिणाम हा आपल्याला त्यांच्या त्या 2 नाटकांवर मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. लोकाश्रय टिकवून ठेवण्यासाठी अत्र्यांची नाटकं ही मराठी रंगभूमीकरता जीवनसंजीवनी ठरली हे मात्र नक्कीच. दुसऱ्या कालखंडाबद्दलही आपण त्यांच्या बोलणार आहोत, अजूनही माहिती आपण घेणारच आहोत. आत्ताही आपण 2 नाट्यपदं ऐकली आणि अजूनही आपल्याला अनेक गाणी नाट्यपदं ही ऐकायची आहेत. पण तत्पूर्वी आत्ता वेळ झालेली आहे, 12:29 होऊन गेलेली आहेत आणि अर्थातच वेळ आहे ती आपल्याला एक छोटीशी विश्रांती घेण्याची.
1: शरीर आणि मनाच्या आरोग्यासाठी योग मार्गाचा उपयोग होतो. आपल्या तब्येतीसाठी आपल्यापैकी अनेक जण योगासनं करतात, परंतु त्याच्या जोडीला यमनियमन समजून केले तर संपूर्ण कुटुंबाला त्याचा लाभ होऊ शकतो. कसं ते सांगणार आहेत योग मार्गदर्शक वर्षा दीक्षित. कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग यामध्ये कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग वर्षा दीक्षित यांची मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात हस्मिता जोगळेकर लिखित संवाद अवश्य ऐका. मंगळवार दिनांक 16 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग.
2: अहो, घर खर्चासाठी पैसे द्या.
3: हे घे किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
2: आणि लाईट बिलाचे.
3: आता 0 रुपये कसे देऊ.
2: अरे हो हो, विसरलेच मी. आता सोलर पॅनल लावले आहेत ना, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया.
3: हो हो, नक्की. PM सूर्य घर मोफत वीज योजना सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर.gov.in.
4: हर घर सूर्य घर.
5: तुम्हाला माहित आहे का, केंद्र सरकारने लहान उद्योजकांसाठी 40 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे तारण मुक्त मुद्रा कर्ज उपलब्ध करून दिले आहे. ही रक्कम कुवेत सारख्या देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या जवळपास 3 पट इतकी आहे.
6: करोडों छोटे उद्यमियों को मुद्रा योजना से लोन मिला, उन्हें आज महसूस होता है कि डेमोक्रेसी कैन डिलीवर.
5: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जन कल्याणाची.

मंडळी, आज आपण प्रल्हाद केशवात्रे यांच्याबद्दल जाणून घेत आहोत. आणि मी मघाशी म्हटलं त्याप्रमाणे पूर्वार्धामध्ये त्यांनी अनेक नाटकं ही आपल्याला विशेष गंभीर आणि तितक्याच प्रहसनात्मक किंवा विडंबनात्मक प्रकारानं लिहिलेली दिसून येतात. तर त्यांच्या जर का आपण साहित्याचा पुढचा टप्पा पाहिला, 1960 नंतरचा टप्पा जर का पाहिला, तर तो मी नव्हेच असेल किंवा डॉक्टर असेल, सत्यसृष्टीतील खळबळजनक घटनांवरच आधारलेलं त्यांचं लेखन असेल, किंवा तांत्रिकदृष्ट्या प्रगत मराठी रंगभूमीचं दर्शनही त्यांनी घडवलेलं आपल्याला दिसून येतं. वर्तमान काळातील अशा नाट्यात्मक घटनांची अभिज्ञता अत्र्यांच्या स्वभावातच होती. या कालखंडातील अत्र्यांची लोकप्रिय नाटकं पूर्वकालीन नाटकांच्या तुलनेनं अधिक प्रत्ययदर्शी आहेत असं आपल्याला दिसून येतं. त्यांचे कथात्मक साहित्य जर का आपण नजरेखालनं घालायचा विचार केला, तर विनोदी कथा लिहूनही विडंबन काव्याप्रमाणे त्यांच्या कथा परंपरा मात्र त्यांना निर्माण करता येत नाही असं विशेष तज्ञांचं मत आहे किंवा अभ्यासकांचं मत आहे. आणि त्याचबरोबर चांगुणा नावाची त्यांची कादंबरी असेल, 32 व इतर कथा असतील, ह्याचाही त्याच्यामध्ये आपल्याला नक्कीच समावेश करताना दिसतो. शालेय पुस्तकांच्या साठी त्यांचा लेखनाचा जो समावेश झाला त्याच्यामध्येही खूप मोठी अशी यादी आहे. महात्मा फुले ही 1958 सालचं असेल, किंवा पंडित जवाहरलाल नेहरूंवरील सूर्यास्त ही 1964 सालची असेल, समाधीवरील अश्रू ही 1956 सालची असेल, केल्याने देशाटन ही 1961 सालची असेल, अत्रेउवाचे 1937, ललितवाङ्मय 1944, हशा आणि टाळ्या 1958 अशा काही उल्लेखनीय पुस्तकं

लेखनात, त्यांच्या गाण्यात, त्यांच्या विचारात ही आपल्याला एक प्रकारे वेगळेपण आणि तितकंच हवं हवंसं पण कायमच दिसून येतं.

मंडळी, आज आपण प्रल्हाद केशव अत्रे यांच्याबद्दल बोलतो आहोत आणि बोलत असताना अनेक श्रोत्यांनी मला विनंती केलेली आहे की श्यामची आई चित्रपटातील गाणी त्यांना ऐकायची आहेत. त्यातलं मी गाणं निश्चित लावणार आहे आणि कारण सुवर्णपदक मिळवून देणारा आपला पहिला मराठी चित्रपट. पण तत्पूर्वी नवयुगाबद्दल थोडंसं बोलायचं आहे. अत्र्यांच्या वृत्तसंव्यवसायाचा आरंभ स्वतंत्र साप्ताहिक नवयुगापासून झाला 1940 ते 1962. असा प्रदीर्घ काळ त्यांनी हा जो धुरा होती ती सांभाळली साप्ताहिकाची. 1943-44 समीक्षक मासिकाच्या गडकरी विशेष अंकाचे आणि दिवाळी अंकाचे संपादनही त्यांनी आपल्याला केलेलं दिसून येतं. तुकाराम 1954 नावाचं साप्ताहिकही त्यांनी काढलं. 1956 सुरू केलेला दैनिक मराठा ते अखेरपर्यंत संपादक म्हणून त्याची जबाबदारी पाहत होते. तर असे अनेक दृष्टिकोनातून पैलूंमधनं अत्र्यांचं व्यक्तिमत्व आपल्याला पाहता येतं. मराठी चित्रपटसृष्टीत पटकथा लेखक म्हणून आणि पुढे स्वतंत्र निर्माते म्हणून अत्र्यांनी महत्त्वाचं योगदान आपल्याला दिलेलं दिसून येतं. प्रेमवीर, ब्रह्मचारी, त्याच्यानंतर ब्रँडीची बाटली हे त्यांचे काही विशेष गाजलेले चित्रपट. श्यामची आई या चित्रपटास राष्ट्रपतींचं सुवर्णपदक मिळालं 1954, तर महात्मा फुले या चित्रपटाला रौप्य पदक 1955 मिळालं. नाटकांप्रमाणेच अत्र्यांचा चित्रपटातही आपल्याला प्रारंभी विनोद असलेले दिसून येतात. परिणिती मात्र त्याच्यामध्ये गंभीर असते. विनोदातून काहीतरी एक मार्मिक भाष्य केलेलं त्यांचं दिसून असतं. राजकीय कर्तृत्वाविषयीसुद्धा आपण बोलणारच आहोत, पण तत्पूर्वी श्यामच्या आईमधलं एक गाणं आपल्या सगळ्यांकरता

मंडळी, आपण आज प्रल्हाद केशवत्रे यांच्याबद्दल बोलत होतो. 12:56 होऊन गेलेली आहेत आणि आता आपला कार्यक्रमातनं निरोप घेण्याची वेळ जवळ आलेली आहे श्रोते हो. पण जाता जाता आणखीन काही गोष्टींचा उल्लेख मला करायला निश्चितच आवडेल. त्यामध्ये राजकीय कारकिर्दीचा जर का आपण विचार केला तर प्रल्हाद केशवत्रे यांची राजकीय कारकिर्द ही तितकीच महत्त्वाची आणि मोठी होती. कर्तृत्वाचा विकास हा संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात झाला. वक्तृत्व, वृत्तपत्र ह्या राजकीय कार्यात त्यांनी प्रभावी साधन म्हणून वापर केला. लोकप्रिय वक्ते म्हणून आत्र्यांचा लौकिक तर होताच त्यांच्यासारखं बोलता यावं ह्यासाठी अनेक जण आजही आपल्याला प्रयत्न करताना दिसून येतात. वक्तृत्वात हशा, टाळ्या आणि त्यांच्या ह्या सगळ्या नर्मविनोदातनं, खुल्या विनोदातनं प्रेक्षकांमध्ये होणाऱ्या अनेक वाद प्रतिसंवाद हे सगळेच प्रसिद्ध आहेत. भावी वारेरकर असतील, श्रीम माटे असतील, नासी फडके, पुबा भावे अशा व्यक्तींशी झालेले त्यांचे तीव्र वाद महाराष्ट्रात खूपच गाजले. पण आत्र्यांचं व्यक्तिमत्व हे गतिमान होतं. अशा व्यक्तिमत्वांची स्वाभाविक गरज म्हणून त्यांनी अनेकांगी कर्तृत्व निर्माण केलंच. त्यांची विनोदबुद्धी त्यांची सर्व कार्यक्षेत्रात आपल्याला आढळून येते. विनोदकार म्हणून ते अधिक लक्षात राहतात आणि लेखनशैली त्यांच्या व्यक्तिमत्वाचं निर्देश करताना आपल्याला एक विनोदी पण अस्सल मराठमोळेपणाही जाणवतोच. नाशिक येथे 1942 साली भरलेल्या 27व्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं होतं. तर 1955 साली बेळगाव येथल्या 38व्या नाट्यसंमेलनाचं अध्यक्षपद सुद्धा त्यांच्याकडे होतं. तर पत्रकार संमेलन 1950 साली 10वं झालं, त्याचंही अध्यक्षपद त्यांच्याकडे होतंच. त्याचबरोबर बडोदा, इंदूर आणि ग्वाल्हेर येथल्या प्रादेशिक साहित्य संमेलनातही त्यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळलेली आपल्याला दिसून येते. आणि आजच्याच दिवशी मुंबई इथं त्यांचं निधन झालं आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रानं काय गमावलं याची जाणीव आपल्याला होताना दिसतेच. केवळ महाराष्ट्रानंच नाही तर अख्ख्या जगानं काय गमावलं याचीही आपल्याला जाणीव कायमच पदोपदी होत असलेली दिसून येते. तर श्रोते हो, आता 2 मिनटं शेवटची शिल्लक आहेत, त्यामध्ये आपल्याला एक अर्ध गाणं ऐकता येणार आहे, तेवढं मी तुम्हाला निश्चित ऐकवते.

मंडळी 11:59 होऊन गेलेली आहेत आणि आता वेळ झालेली आहे आपला निरोप घेण्याची. दुपारी 2 वाजताना आपल्याबरोबर असणार आहे मधुलिका, तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड आणि FM रेनबो प्रसारण सेवा. आणि आता आपली रेडिओ सखी पूर्वाला इथेच थांबण्याची अनुमती द्या. नमस्कार, पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमामध्ये. आपण ऐकत रहा आणि स्वस्थ रहा. ठीक, 1 वाजता ऐकू शकाल दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतल्या बातम्या.

डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राविरुद्ध बहुस्तरीय संरक्षण आणि मध्यम पल्ल्यावरील जहाजांना लक्ष्य करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या 3 यशस्वी चाचण्या काल आणि परवा घेतल्या. त्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओचं अभिनंदन केलं. समाज माध्यमांवर सिंग यांनी म्हटलंय की या चाचण्यांमुळे आक्रमक आणि प्रतिरोधक अशी क्षेपणास्त्र बाळगणाऱ्या निवडक देशांमध्ये आता भारताची गणना होते. नौदलाच्या मध्यम पल्ल्याच्या जहाजविरोधी क्षेपणास्त्रांनीही आपली क्षमता सिद्ध केली आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. या चाचण्यांद्वारे लांब आणि मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करण्याची भारताची क्षमता सिद्ध झाली आहे. युद्धतंत्राच्या बदलत्या परिस्थितीत ड्रोन, उपग्रह आणि रोबोटिक्स यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याचं आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय हवाई दलात नव्यानं नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांना केलंय. हैदराबादमध्ये डोंडीगल इथल्या हवाई दल अकादमीत आयोजित 217व्या तुकडीच्या संयुक्त दीक्षांत संचालनाप्रसंगी ते बोलत होते. आधुनिक काळात युद्धपद्धतीत मोठे बदल झालेत आणि अधिकाऱ्यांनी नवीन युद्धप्रणाली आणि रणनीतींबाबत स्वतःला सतत अद्ययावत ठेवलं पाहिजे असं ते म्हणाले. यावेळी संरक्षण मंत्र्यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रशिक्षण घेतलेल्या महिला कॅडेट्सच्या पहिल्या तुकडीलाही सेवेत समाविष्ट केलं. या महिला कॅडेट्स गेल्या वर्षी एनडीएमधून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर शाखा विशिष्ट प्रशिक्षणासाठी हवाई दल अकादमीत दाखल झाल्या होत्या. यावेळी Su-30 MKI सारंग हेलिकॉप्टर आणि सूर्यकिरण एरोबॅटिक समूहानं त्यांची हवाई प्रात्यक्षिकही सादर केली. संरक्षण दलाच्या विविध शाखांमधील वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. भारतीय हवाई दलाच्या AN-32 या विमानाला आज सकाळी आसाममधल्या हवाई दलाच्या जोरहाट तळावर अपघात झाला. यानंतर तातडीनं आग आटोक्यात आणायचं काम सुरू केल्याचं हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलंय. या अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी चौकशी समितीची स्थापना केली असल्याची माहितीही हवाई दलानं दिली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज डेहराडून इथल्या इंडियन मिलिटरी अकादमीत दीक्षांत समारंभासाठी उपस्थित राहणार आहेत. या वर्षीच्या दीक्षांत संचलनात पहिल्यांदाच महिला कॅडेट सहभागी होणार आहेत. या भव्य सोहळ्यात 500 जास्त कॅडेट्स अंतिम टप्पा पूर्ण करून भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून नियुक्त होतील. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इराणनं अणुऊर्जेचा नागरी वापरासाठीचा कार्यक्रम राबवायला हरकत नसल्याचं ट्रम्प यांच्या प्रशासनानं म्हटलंय. इराणबरोबरच्या अणुकरारात तसं कलम समाविष्ट करायला हरकत नाही, मात्र त्यापूर्वी इराणला अण्वस्त्र तयार करता येणार नाही अशा रीतीनं तिथल्या पायाभूत सुविधा नष्ट केल्या पाहिजेत अशी अट अमेरिकेनं घातली आहे. दोन्ही देशांमध्ये शांतता कराराची बोलणी चालू असून त्यातला काही तपशील अमेरिकेच्या सूत्रांनी काल उघड केला. तहातल्या कलमांनुसार इराणला अण्वस्त्र निर्मितीसाठी लागणारी सामग्री नष्ट करावी लागणार आहे, तसंच अणुप्रकल्पांची वेळोवेळी तपासणी करून घ्यावी लागेल. भारतानं रशियाकडून इंधन तेल खरेदी केल्याचं फिनलंडनं समर्थन केलं आहे. तेलाच्या दरांबाबत युरोपात निश्चित केलेली मर्यादा पाळली जात असल्याचं फिनलंडच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री एलिना वॉल्टोनेन यांनी म्हटलंय. फिनलंडच्या दौऱ्यावर गेलेले परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांच्याशी त्या काल बोलत होत्या. अमेरिकेनं जागतिक बाजारपेठेतला तोल सांभाळण्यासाठी भारताला रशियाकडून तेल खरेदीची मुभा दिली आणि नंतर त्याबद्दल भारतीय मालावर दंडात्मक शुल्क लादलं अशी टीका जयशंकर यांनी यावेळी केली. कॉंगोमधल्या इटुरी प्रांतात इबोलाची लागण झालेल्या 17 नवीन रुग्णांची नोंद झाली तर आणखी 5 जणांचा मृत्यू झाला. कॉंगोच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. यामुळे इबोलाची लागण झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 689 पोहोचली तर यापैकी 139 रुग्णांचा मृत्यू झालाय. इबोला विषाणूच्या बुंडीबिग्यो या नव्या प्रकारामुळे हा आजार उद्भवलाय. या उद्रेकाचा सामना करत असताना वैद्यकीय साहित्याचा तुटवडा, मर्यादित उपचार क्षमता आणि निधीची कमतरता या समस्या भेडसावत असल्याचंही या अधिकाऱ्यांनी म्हटलंय. भारत आणि अफगाणिस्तान दरम्यान एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. मालिकेतला पहिला सामना हिमाचल प्रदेशात धरमशाला इथल्या मैदानावर होईल, मात्र पावसामुळे नाणेफेकीला विलंब झालाय. मालिकेतला दुसरा सामना येत्या 17 जूनला लखनौ इथं तर तिसरा आणि अखेरचा सामना 20 जूनला चेन्नई इथं होणार आहे.
आयसीसी महिला टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सलामीच्या सामन्यात यजमान इंग्लंडनं श्रीलंकेचा 57 धावांनी पराभव केला. इंग्लंडच्या संघानं 20 षटकात 1 बाद 219 धावा केल्या, तर श्रीलंकेचा डाव 132 धावात आटोपला. भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरोधात उद्या होणार आहे. सिडनी इथं सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची 2 वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पी व्ही सिंधू हिचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आलं. आज झालेल्या महिला एकेरीच्या अत्यंत चुरशीच्या सामन्यात जपानच्या अकाने यामागुची हिनं सिंधूचा सरळ गेममध्ये पराभव केला. सिंधूच्या पराभवानं भारताचं स्पर्धेतलं आव्हानही संपुष्टात आलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार अधिक कार्यक्षमतेनं आणि गतीनं काम करत असल्याचा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातल्या केंद्र सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं बुलडाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भारत आणि जर्मनी यांच्यातली विकास भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी आज नवी दिल्लीत नीती आयोग आणि जर्मनीच्या शिष्टमंडळाची बैठक झाली. जर्मनीचं तांत्रिक कौशल्य आणि आर्थिक क्षमता तर भारताची धोरणात्मक महत्वाकांक्षा आणि संस्थात्मक ताकद या एकमेकांना पूरक असल्याचं मत या बैठकीत व्यक्त करण्यात आलं. नैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओदिशा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगड राज्यांमध्ये पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती असल्याचं हवामान विभागानं म्हटलंय. आसाम आणि मेघालयात आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. पुढचे 2 दिवसात देशाच्या काही भागात मुसळधार पावसाची तर महाराष्ट्रात उद्यापर्यंत मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भात आज उष्णतेच्या लाटेची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर रवाना. भारत इनोव्हेट सोहळ्याचं उद्या करणार उद्घाटन. डीआरडीओच्या बहुस्तरीय मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचण्या यशस्वी. इराणनं शांततापूर्ण नागरी वापरासाठी अणुऊर्जेचा कार्यक्रम राबवायला अमेरिकेची हरकत नाही. काँगोमध्ये इबोलाची लागण झालेल्या 17 नवीन रुग्णांची नोंद तर आणखी 5 जणांचा मृत्यू. आणि भारत अफगाणिस्तान एकदिवसीय क्रिकेट सामना आज धरमशाला इथं रंगणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:30 आणि 36 सेकंद झाले आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय कर्नाटक संगीताच्या कार्यक्रमात सरस्वती सुब्रमण्यम यांचं कर्नाटक शैलीतील गायन आपण ऐकणार आहात. राग नायकी आदितालात, राग मध्यमावती रूपक तालात आणि राग श्रुती रूपक तालात यांना साथ संगत अशी आहे. व्हायोलिनची साथ आहे वनमाला दीक्षित यांची आणि मृदंगमची साथ आहे NS कल्याणरमण यांची. तर ऐकूया नादब्रह्म या शास्त्रीय कर्नाटक संगीताच्या कार्यक्रमात सरस्वती सुब्रमण्यम यांनी गायलेलं कर्नाटक शैलीतील सुरुवातीला राग नायकी मध्यमावती आणि श्रुती.

नाद ब्रह्म या कर्नाटक शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलत सरस्वती सुब्रमण्यम यांचं कर्नाटक शैलीतील गायन. सुरुवातीला राग नायकी, मध्यमावती आणि श्रुती यांना व्हायोलिनची साथ होती वनमाला दीक्षित यांची आणि मृदंगमची साथ होती एन एस कल्याणरमण यांची. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आज संध्याकाळी 5:02 आपण ऐकू शकाल